0: RM3 Radio.
1: Bring it on, baby.
2: कसं काय मंडळी?
3: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसं काय मंडळी.

0: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: कसा काय मंडळी?
3: तो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करत राहत ऑनी ऑन RM3 कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ, ट्युनिंग करा RM3 वर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. अँड येस मंडळी हो, गणपतीचा उत्सव चालू आहे, आज 7वा दिवस आहे. काही ठिकाणी विसर्जन कार्य सुद्धा होणार आहे मॉरिशसमध्ये, तेव्हा बाप्पामय कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत. कार्यक्रमाच्या आरंभी आणि पूर्ण कार्यक्रम असणार आहे बाप्पामय, तेव्हा स्नेहा महादिक आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात ऐकूया बाप्पा आला आणि चकचक सोन्याच्या.

रसिक मंडळी हो, गणेश चतुर्थी म्हटलं तर झाकरी नृत्य तर व्हायलाच पाहिजे. एक अविभाज्य घटक आहे गणेश चतुर्थीमध्ये. तेव्हा सदा मी वाजवित आहोत झाकरी गाणं. उर्मिला धनगर यांचे समुद्रवाजात ऐकूया गणाचे नमन, आणि याच्यानंतर कविराज रामा यांचे समुद्रवाजात ऐकूया आम्ही आलो शरणाला.

रसिक मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत रहा और एम फ्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि विशेषतः झाकरीचं बहर चालू आहे. आज 7वा दिवस आहे. काही ठिकाणी विसर्जन कार्य असणार आहे. बाप्पाचा निरोप आम्ही घेणार आहोत. आज ऐकूया झाकरी केविन कृष्णप्पा यांचे समुद्र आवाजात ऐकूया थेम थेम दुधाचे थेम आणि याच्यानंतर ऐकूया मजत सोडू न जाऊ नका मनीषा बाबू यांचे समुद्र आवाजात.

रसिमुनियो आज बप्पा चे निरोप घेते गराम ही करना रहा हो जय घोष गणपति बप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया पुढच्या वर्षी लवकर या सर्व दुःख नाहीसा करणार हा आपला बाप्पा आणि विशेषतः आनंद आणणार हाच आपा बाप्पा याचा निरोप आम्ही घेणार आहोत आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे आज जसराज जोशी यांच्या समुद्र आवाजात आणि शंकर महादेवन यांच्या समुद्र आवाजात ऐकूया इच्छापूर्ती बाप्पा आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची पुढची भेट होईपर्यंत कुठे असाल तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे नमस्कार आणि टेक केअर.